0: साझेदारी को मजबूती मिलेगी और संयुक्त राष्ट्र, दक्षिण अफ्रीका परिषद और ब्रिक्स जैसे मंचों के माध्यम से समन्वय बढ़ेगा। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अगले महीने फ्रांस में आयोजित होने वाले G7 शिखर सम्मेलन में हिस्सा लेंगे। पश्चिम एशिया संघर्ष को लेकर अमेरिका और कई यूरोपीय सहयोगियों में बढ़ते तनाव के बीच ट्रंप इस सम्मेलन में भाग ले रहे हैं। घरेलू शेयर बाजार के संवेदी सूचकांक में आज मामूली गिरावट दर्ज की गई। अंतिम समाचार मिलने तक सेंसेक्स 101 अंक गिरकर 75,100 जबकि निफ्टी 24 अंक की गिरावट के साथ 23,594 पर कारोबार कर रहा था। आईपीएल क्रिकेट में आज कोलकाता नाइट राइडर्स का मुकाबला मुंबई इंडियंस से होगा। ये मैच कोलकाता में शाम 7:30 बजे शुरू होगा। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अब से कुछ देर में रोम में इटली की प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी से वार्ता करेंगे। आर्थिक सहयोग को बढ़ावा देने पर चर्चा होगी। प्रधानमंत्री मोदी और जॉर्जिया मेलोनी ने एक साझा लेख में भारत इटली महत्वपूर्ण रणनीतिक साझेदारी और आर्थिक पहलों का उल्लेख किया। डीआरडीओ ने मानव रहित ड्रोन मिसाइल ULPGM-V3 का सफल परीक्षण किया। रक्षा मंत्री ने इसे महत्वपूर्ण उपलब्धि बताया। सर्वोच्च न्यायालय ने जाति आधारित जनगणना करने के केंद्र के फैसले को चुनौती देने वाली याचिका खारिज की। उत्तर और मध्य भारत में लू का प्रकोप जारी। और आईपीएल क्रिकेट में आज शाम कोलकाता नाइट राइडर्स का मुकाबला मुंबई इंडियंस से। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आकाशवाणीचं हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढबुसा सप्रेम नमस्कार आणि आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहेत या निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखलेअंतर्गत आजच्या 6व्या भागात आकाशवाणी मागे वळून बघताना या विषयावर परिसंवाद प्रसारित करीत आहोत। परिसंवादात भाग घेतलाय डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी। परिसंवादाचं संचालन मेघना ढबो यांचे। ऐकूया परिसंवाद आकाशवाणी मागे वळून बघताना। रसिक श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आकाशातून निघणाऱ्या लहरी ज्या आपण सर्वांच्या अंगणात पोहोचतात ह्या लहरी आहेत विश्वासाच्या, संस्कृतीच्या आणि राष्ट्रीय एकतेच्या। आज आपण याच आवाजाचा उत्सव साजरा करीत आहोत ज्यामध्ये शब्दांच्या भांडाराचं करवट वारंवार स्वतंत्र भारताच्या कानाकोपऱ्यात बदलत गेलंय। ही आहे आकाशवाणी। 1930च्या दशकापासून सुरू झालेली आकाशवाणीची सेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याचं सार्थक करणारी ही आकाशवाणी आज वटवृक्षाचं भव्य रूप धारण करून आपल्यासमोर विश्वासाचं प्रतीक म्हणून निश्चल उभी आहे। आकाशवाणी जिथं आहे विश्वास, आकाशवाणी जिथं आहे एका शब्दातून प्राप्त होतो तो खरेपणा। आकाशवाणी जिथे प्रत्येक आवाजात आहे गोडवा आणि शब्दात आहे विश्वास। तर श्रोते हो, आकाशवाणीची गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल आकाशवाणी मागे वळून बघताना या आजच्या परिसंवादात आज आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी यांना। डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी, आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: श्रोते हो, डॉक्टर विद्या देवधर या MA MPhil PhD असून तर राव माढेकर सुवर्णपदक पुरस्कार प्राप्त केलाय त्यांनी। पोस्ट डॉक्टरेट रिसर्च UGC फेलोशिप कृष्णामृत न 23,000 ओव्यांचा हस्तलिखित संपादन आणि तसंच या व्यतिरिक्त असंख्य पुस्तके लिहिली। 2019 यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळ अध्यक्षपद भूषवलंय। वाग्मयीन त्रैमासिकच्या त्या संपादिका आहेत। हैदराबाद येथे सध्या मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत। मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ते विश्वस्त म्हणून सध्या काम बघतायत। आकाशवाणीची गौरवशाली 90 वर्ष विषयाची वाटचाल आकाशवाणी मागे वळून बघताना या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि आजच्या या परिसंवादात आमचे दुसरे आमंत्रित आहेत प्रिया जोशी. प्रिया जोशी यांनी फूड आणि न्यूट्रिशन या विषयात पदवी धारण केली आहे. मेक अ विश फाउंडेशनच्या हैदराबाद शाखेत स्वयंसेवी म्हणून जमेल तेव्हा जमेल तसं संस्थेचं त्या काम बघतात. प्रिया जोशी यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहे. काही कथांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय

0: स्तरावर पारितोषिके मिळाली. तसंच त्यांना नाट्य अभिनयाचीही आवड आहे. डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी मॅडम आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने आपलं मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा, खूप खूप
0: धन्यवाद. आकाशवाणी मनामनात तनातनात आणि घराघरात या संकल्पनेनुसार आता या क्षणी तुमच्या दोघींच्या मनात काय भावना आहे? पहिला प्रश्न हा दोघींनाही आहे, तर सुरुवात डॉक्टर विद्या देवधर आपणापासून, आपल्या शब्दात आपलं मत.
2: नमस्कार. आकाशवाणी हा शब्द ऐकल्याबरोबर मनामध्ये अनेक आनंदाच्या लहरी उचंबळून येतात, अनेक आठवणींचे तरंग मनामध्ये उठतात. कारण लहानपणापासूनच आपण आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रम ऐकत गेलेले असतो. मुख्यतः कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होताना हे आकाशवाणी मुंबई केंद्र आहे, हे आकाशवाणी दिल्ली केंद्र आहे, हे आपण जसं ऐकलं तसंच घड्याळ नेमकं किती वाजलेत, आपलं घड्याळ कसं लावायचं, यासाठी कायम मध्यमवर्गीय माणसं तरी आकाशवाणीवरच विसंबून होती. पासूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आकाशवाणीमुळे होते. दुसरी माझी आठवण अशी आहे की माझी आई शाळेत नोकरी करायची, तिची शाळा सकाळी 7 असायची आणि मग ती सकाळची गाणी, अरे तिसरं गाणं लागलं आता पटकन दिशी निघायला पाहिजे, इतकं आकाशवाणीच्या वेळेनुसार लोकांचं टाइम टेबल ठरलेलं असायचं. अजून एक गोष्ट म्हणजे आकाशवाणीने आम्हाला मराठी गाणी, कामगार सभा खूप प्रसिद्धच होतं, त्याचबरोबर विविध भारती, बिना काही हिंदी गाणी होती. याच्याबरोबरच आकाशवाणीवर किलबिल नावाचा एक मराठी कार्यक्रम असायचा मुंबईला, तर त्यामध्ये सहभागी होता आलं आणि त्याच्यामधून अनेक लहानपणीच आपल्या विचारांना चालना देण्याचं काम मुख्यतः आकाशवाणीने केलं. आणि मग त्याशिवाय टेकाडे भाऊजींसारखी नाट्यमालिका श्रुतिका, आणि दुसरी गोष्ट काय आहे की ह्या श्रुतिका अतिशय अर्थपूर्ण समयोचित असायच्या. एक वेगळी आठवण अशी आहे की या श्रुतिकांवर जळगावच्या केंद्रांनी एक PhD केलं एकाने.
0: अरे
2: म्हणजे इतकं ते मौलिक आहे साहित्यिक दृष्ट्या. म्हणजे आकाशवाणी केवळ मनोरंजन नाहीये तर किती साहित्य दृष्टीने महत्वाचं आहे हेही आपल्याला याच्यामधून कळेल. खूप अनेक आठवणी आहेत, पण आता प्रियालाही सांगू दे.
0: डॉक्टर विद्याताईंना जो प्रश्न विचारला की तुमच्या मनातली आकाशवाणी, तुमच्या भावना तुमच्या शब्दात, प्रियाताई.
1: फिलिंग्स ऑलमोस्ट एकसारखीच आहेत आमची. मीही आकाशवाणी ऐकत ऐकत मोठी झाले. लहान होते तेव्हा एवढं मला नसायचं, म्हणजे अगदी आवर्जून ऐकले नसे, पण माझी आई ऐकायची सकाळी काम करत असताना स्वयंपाकघरात, तो चालू असायचा कायम रेडिओ, तर ते कानावर पडत राहायचं. आणि जसं विद्याताई म्हणलं, वेळ आम्ही अरे सकाळी चला हे सुरू झाले, भुले बिसरे गीत सुरू झालं, किंवा अरे असे ते वेळा आमच्या त्याच्यावरनं असायच्या. मराठी मीडियम मध्ये शिकलेले असल्यामुळे शाळा दुपारी असायची, तर सकाळी 10-10:30 पर्यंत सगळे कार्यक्रम आईच्या मुळे कानावर पडत राहायचे. त्यामुळे ते ऐकत ऐकत मोठी झाले. कॉलेजमध्ये गेल्यावरती हळूहळू जेव्हा रात्रीचा अभ्यास जास्ती, मग जागणं वगैरे व्हायचं, तर रात्री बेलाकेफूल शेवटचं यायचं पुण्यात आकाशवाणी पुणे. कितीतरी वेळा ते बेलाकेफूल ऐकत ऐकत झोप लागून जायची, ट्रान्झिस्टर तसाच साईडला चालू राहायचा. सकाळी ते 6:45 ते त्यांचं टू वाजायचं आणि त्यांनी जाग यायची. करेक्ट. आणि मग तेव्हा रेडिओचं रात्रभर ट्रान्झिस्टर असाच माझ्याबरोबर, तोही माझ्या शेजारी. म्हणजे पूर्ण लहानपण, कॉलेजचं शिक्षण वगैरे सगळं आकाशवाणी बरोबर झालं. लग्नानंतर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहिले मी, आणि तेव्हा एवढं हे आत्ताचं जे न्यूज ऑन एअर ऍप आहे ते तेव्हा नव्हतं त्यावेळी. त्यामुळे मराठी कार्यक्रम जरी नसले ऐकत आकाशवाणीवर, तरी ज्या ठिकाणी आम्ही राहत असू तिकडच्या आकाशवाणीचे कार्यक्रम मी ऐकायचेच. म्हणजे अगदी अरुणाचल पासून काश्मीर पर्यंत जिथे जिथे रेंज असेल ट्रान्झिस्टरला किंवा रेडिओ, ते कार्यक्रम ऐकत, लोकल कार्यक्रम, ते सुद्धा सकाळी आय थिंक 8:30 पर्यंत राहायचे आणि मग तिथून नंतर पुढे लोकल सुरू व्हायचे, ते सगळं आम्ही ऐकायचो. ते मी ऐकत ऐकत मोठी झाले. माझी मोठी मुलगी माझ्यासारखीच रेडिओ ऐकत ऐकत ती मोठी झाली. खूप आठवणी आहेत.
0: विद्याताई, आकाशवाणी आणि तुमचं नातं, मला वाटतं तुम्ही आकाशवाणी हैदराबाद केंद्रात काही काळ तरी नैमित्तिक उद्घोषिका म्हणून काम केलंय, तर तो अनुभव सांगाल.
2: हैदराबाद आकाशवाणीशी माझा संबंध 45 जुना आहे. आणि तेव्हा म्हणजे 1980 मध्ये मी पहिल्यांदी एखादं नाट्यछटा सादर केली होती. तेव्हा प्रफुल्लता नातू होत्या. अतिशय मनापासून त्या कार्यक्रमाचं संयोजन करत असत. त्यानंतर मग मी जेव्हा ऑडिशन दिली त्यावेळेला बावडेकर मॅडम होत्या, त्या केंद्राच्या डायरेक्टर होत्या, पण मराठी असल्यामुळे त्यांनीच याच्यामध्ये रस घेतला होता. आणि आम्ही तिघ जण त्यावेळेला म्हणजे निवडले गेलो होतो. मला खूप आवडलं होतं ते सगळं काम, कारण तसंही मला जरा वेगवेगळी उपकरणं हाताळायला, त्याच्यावर काही प्रयोग करायला मिळतात मिळालं तर मनापासून आवडतं. हे जे आकाशवाणी हैदराबाद केंद्र आहे ते आज जी आपल्याला समोर बिल्डिंग आहे तिथे बिल्डिंग नव्हती, मोकळं अंगण होतं आणि फक्त पाठीमागच्या बाजूला छानसं आकाशवाणी केंद्र होतं.

0: तर मला आठवतंय. आणि तिथल्या काही कार्यक्रमांना जेथे तबला पेटी घेऊन सगळे बाजूला बसायचे, पाटणकर म्हणून होते ते आमच्या एका कार्यक्रमात असायचे. नंतर अजून एक म्हणजे जेव्हा मी उद्घोषक म्हणून काम करायची तर त्या रेकॉर्ड्स आम्हाला लायब्ररीतून आणाव्या लागायच्या, ध्वनिमुद्रिका. एलपी आणि छोटी या दोन्हीही रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रिका आम्ही वरून घेऊन यायचो आणि त्या ते आपल्याला घरी जसं आपण ग्रामोफोनवर लावतो तसं ते पिन बरोबर तिथे लावायची. सगळेजण ऐकतायत, ते वेळेचं बंधन आहे.
1: हो.
0: आणि ते सुद्धा आपल्या सीझनला अनुसरून, मुलांना सुट्टी असेल तर मुलांच्या गाणी लावायची किंवा गणपती असतील तर तसं करायचे, पावसाच्या दिवसात जून जुलैमध्ये पावसाची गाणी, तर ती निवडणं हे एक थोडं छान वाटायचं. म्हणजे मी खूप आनंद घेतला या कामाचा. शुक्रवारी रात्रीचा कार्यक्रम असायचा 8 वाजता, त्यामुळे त्या काळात 8 वाजता एकटीने येणं, एक दिवस होळी होती तर परत जाताना असं आजूबाजूच्या हैदराबादच्या लोकांना जरा हे खूपच विशेष होतं की एकटी येणं जाणं. पण हे आकाशवाणीने माझं जीवन फार समृद्ध केलं आणि म्हणून मी आकाशवाणीची खरोखर ऋणी आहे. भाषण देण्यासाठी तर खूप वेगळ्या जागा आपल्याला मिळतात, पण प्रत्यक्ष काम करणं आणि लोकांचा आवाज आपण सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणं ही एक विशेष गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्राची तर ऋणी आहेच. आणि पुन्हा मोठं होत असताना म्हणजे माझी एक आठवण दिल्ली आकाशवाणीची अशी होती की किती आकाशवाणीचं महत्व होतं प्रिया, की 62 ची लढाई सुरू झाली. मी लहान होते परंतु रस्त्या रस्त्यावर लोक ते रेडिओवरचं भाषण ऐकायला होते. नेहरू सद्गदित झालेले होते आणि टेन्स मध्ये जी माणसं होती की आकाशवाणीने सगळ्या देशाला एकत्र केलं.
1: हे
0: आकाशवाणीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि आजही म्हणून भारतीयांच्या मनात आपल्या ह्या ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी बद्दल अतिशय जिव्हाळा आणि प्रेम आहे.
1: प्रिया जोशी मॅडम, आकाशवाणी आणि तुमची आठवण अनुभव, आकाशवाणी हैदराबाद केंद्राने तुम्हाला वारंवार निशिगंध मराठी कार्यक्रमात आमंत्रित केले,
2: हो हो.
1: तर त्याविषयी तुमचे अनुभव आणि तुम्हाला काय वाटतं आकाशवाणी?
2: माझं, मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, मी लहान असल्यापासून आकाशवाणी कार्यक्रम ऐकत होते, पण तेव्हा ना मी इतकी लहान होते की म्हणजे मला ते कानावर पडायचं म्हणून मी वेगळा काही एफर्ट नाही घ्यायची ऐकायला. पण मी 4थी 5वीत असतानाची एक मला आठवण आहे, टिळक पुण्यतिथी होती त्या दिवशी आणि रेडिओवर सकाळी लोकमान्य टिळकांबद्दल कोणीतरी भाषण चालू होतं रेडिओवर, ते मी ऐकत होते, माझ्या कानावर येत होतं. तर त्याच्यात एक वाक्य होतं, लोकमान्य टिळकांचं उन्नत कपाळ हे त्यांच्या विशेष बुद्धिमत्तेचं लक्षण होतं, असं एक वाक्य त्याच्यात होतं. ते मी ऐकलं, मी आईला म्हणलं, आई उन्नत म्हणजे काय? ती म्हणली, उन्नत म्हणजे भव्य. आता ते दोन शब्द माझ्या डोक्यात बसले आणि त्याच्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये माझी आजी या विषयावर निबंध लिहायला होता, तर तेव्हा मी ते वाक्य लिहिलं माझ्या आजीबद्दल, तिचं उन्नत कपाळ हे तिच्या विशेष बुद्धिमत्तेचं लक्षण होतं, हे मी वाक्य तिथे लिहिलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा पेपर्स, वार्षिक परीक्षेनंतर आपल्याला काही पेपर कोणी देत नाही, नुसते मार्क्स असतात, पण जेव्हा शाळा सुरू झाली, आमच्या मराठीच्या बाई आमच्या वर्गात आल्या, 4थीतनं मी 5वीत गेले होते, त्या वर्गात आल्या, त्यांनी माझा पेपर काढला, त्या म्हणल्या, तुला हा उन्नत शब्द कुठून कळला? 4थीतल्या मुलीला उन्नत शब्द मी रेडिओवर ऐकला होता, असं सर मने टिळकांच्या ह्याच्यामध्ये. त्यांनी सगळ्यांना तो माझा निबंध वाचून दाखवायला सांगितला, मला मी वाचून दाखवलं, त्या म्हणल्या, हे जे आहे ना कुठेतरी ऐकलेल्याचा योग्य ठिकाणी वापर करणं, यासाठी मी तुला एक मार्क जास्त दिला या निबंधामध्ये. तेव्हा मला आकाशवाणीबद्दल जे प्रेम माझ्या मनात त्या क्षणी निर्माण झालं, मग मी लक्ष देऊन ऐकायला लागले त्याच्यानंतर हे कार्यक्रम, की अरे वा वा, ह्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होतो. आणि ते आजपर्यंत आहे म्हणजे. आणि मला जे आता तुम्ही मगाशी म्हणलात की इथे तुम्ही मला बोलवलेलं आहे आधी पण 4-5 वेळा, तर जे कार्यक्रम मी ऐकायचे लोकांचे, तर आता कोणीतरी माझं बोलणं ऐकतं. आकाशवाणीवरचा कार्यक्रम आहे म्हणजे त्याचं काहीतरी स्टँडर्ड एक आहे सेट केलेलं, त्या हिशोबाने म्हणून लोक ऐकणारच. तर ते मला खूप छान वाटतं की जेव्हा आपण इतरांचे कार्यक्रम ऐकायचो, आता आकाशवाणीने ही संधी दिली की माझे कार्यक्रम इतर ऐकतात, श्रोते ऐकतात, तर त्याच्यासाठी तर म्हणजे आकाशवाणी हैदराबाद केंद्राचे आणि तुम्हा सगळ्यांचे तर म्हणजे खूपच आभार. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं स्वप्नात की असं कधीतरी माझं रेकॉर्डिंग होईल आणि लोक आकाशवाणीवर माझा कार्यक्रम ऐकतील, त्यासाठी खूपच म्हणजे धन्यवाद सगळ्यांचे.
1: श्रोते हो, आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल. आकाशवाणी मागे वळून बघताना या परिसंवादात डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी यांच्याशी बोलत आहोत. डॉक्टर विद्या देवधर ताई, आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या प्रवासाबद्दल आपल्याला काय वाटतं?
0: मी मगाशी जसं सांगितलं की आकाशवाणीने भारतभरातल्या लोकांना जोडून घेतलं होतं आणि नुसतं केवळ आपल्या कार्यक्रमातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून. म्हणजे काय की आकाशवाणीचं एक पाक्षिक निघत असे आकाशवाणी नावाचं आणि ते हिंदी आणि इंग्रजीत असायचं.
1: अच्छा.
0: आणि पूर्वी त्याची किंमत 6 आणे होती आणि ते पाक्षिक त्याच्यामध्ये आकाशवाणीचे

0: भारतभरातल्या सर्व केंद्रांवरचे कार्यक्रम पुढच्या 15 दिवसातले ते त्याच्यामध्ये येत असत.
1: कार्यक्रमांची एक
0: म्हणजे
1: रूपरेषा, त्याचा
0: हो
1: एक मासिक.
0: अगदी व्यवस्थित येत असे टाइम टेबल. आणि हे फार महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला कुठलं केंद्र ऐकायचंय, तिथे काय कार्यक्रम असतील, हे नियोजन तुम्ही आधी करून ठेवा. हे प्रेक्षकांसाठी आवश्यक आहेच, पण आकाशवाणीचे जे सगळे कर्मचारी वर्ग आहे तोही हे नियोजन किती छान करत असेल. 3-3 महिने आधीपासून आकाशवाणीचे पुढच्या 3 महिन्याचे कार्यक्रम ठरतात. त्याचं कारण असं आहे की सर्व लोकांपर्यंत हे कार्यक्रम पोचवावे म्हणून आकाशवाणीची माणसं किती प्रयत्नशील असतात. ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे मासिक पाक्षिक असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यावेळेचा रेडिओ खूप मोठा असायचा. मोठा रेडिओ असणं, नंतर रेडिओचं लायसन्स घ्यायला लागायचं, नंतर घरातनं रेडिओची एक एरियल असायची, अशी लांब लचक जाळीदार पट्टी घरात, कोणाला माहितीही नसेल. कारण आता तो मोठा रेडिओ गेला, ट्रान्झिस्टर आला, त्यानंतर आता आपल्या फोनमध्ये रेडिओ आलाय. तेव्हा ही जी विज्ञानाची प्रगती आहे त्याच्याशी पण आकाशवाणीने जुळवून घेतलंय. ही पण फार महत्वाची गोष्ट आहे की इतकं ट्रान्समिशन सशक्त करण्याची आवश्यकता आहे. एका ठिकाणाहून तुम्ही ट्रान्झिस्टर मधून जाताय, त्यानंतर ह्या मोबाईल मधून जाताय, तर इतकी आपली एकूणच म्हणजे टेक्निकल तांत्रिक ताकद आकाशवाणीने वाढवली, तेव्हा हे आकाशवाणीचं सर्वांगीण विकासाचं हे जे काही काम आहे ते निश्चितच आम्हाला अभिमानास्पद आहे. का गोष्ट अशी आहे की उल्लेख करते नुसता की हा जो एकूण लोकांपर्यंत पोचवणं विषय, तर ते टेक्निक 36 मध्ये आकाशवाणी सुरू झाली आणि आपल्या भारतीयांनी ते असं अवलंबलं की 42 लढ्यामध्ये छोटी छोटी रेडिओ केंद्र आपल्या लोकांनी तयार केली होती. तेव्हा नुसतं ज्ञान घेतलं आणि फक्त इंग्रजांसाठी आम्ही कामं केली आकाशवाणीने असं नाहीये, तर आमच्या हुशार माणसांनी आमची कशी देशासाठी कामं चाललेली होती तेही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला होता. रेडिओ स्टेशन भारतातल्या अनेक ठिकाणी, म्हणजे मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली, अनेक ठिकाणी चालवली गेली आणि तेही कुठेतरी आमच्या चळवळीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी ते योगदान महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. प्रियताई, एखादा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल किंवा एखादा आवाज अगदी तो मनात ठसला असेल तर त्याविषयी सांगा.
2: कार्यक्रम तर तसे सगळेच ऐकते आणि त्यातले म्हणजे काही काही मला असं वाटतं की आता जसं भुले बिसरे गीत कार्यक्रम येतो रोज सकाळी, की सुंदर गाणी असतात त्याच्यामध्ये, रोज मी ऐकते. मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाचं नाव भुले बिसरे गीत नाही असायला पाहिजे, कारण ही गाणी आपण विसरलेलंच नाहीये. ती एकापेक्षा एक अशी गाणी इतकी सुंदर, म्हणजे दिवसाची सुरुवातच इतकी सुरेल आणि इतकी छान होते. आणि त्रिवेणी असतं, त्रिवेणीमध्ये 3 गाणी लावतात ते फक्त, पण ती एक कुठला तरी विषय घेऊन त्याच्यावरती त्याला अनुसरून अशी 3 गाणी. आणि कितीतरी वेळा ते असं होतं की एखाद्या दिवशी आपण थोडासा आपला मूड समजा थोडासा डाऊन असेल किंवा असं एवढं आपल्याला ठीक वाटत नसेल आणि त्या दिवशी असं कुठलं एखादं त्यांनी प्रेरणादायी गाणी त्याच्यात ऐकवली, म्हणजे असं 1-2 वेळा झालंही आहे माझ्या बरोबर की सकाळी उठल्यावर काहीतरी असे होती परिस्थिती की टेन्शन होते थोडे, कोणाची तब्येत ठीक नव्हती त्याचे टेन्शन होते आणि त्याच्यामध्ये ते त्रिवेणी चालूच असतं साईडला माझ्या. तर या अशा की तुम्ही जर अशा द्विधा मनस्थितीत असाल तर कसं तुम्ही त्याला हॅन्डल करा, अशा अर्थाचं काहीतरी त्यांनी करून ती 3 गाणी लावली होती आणि मला वाटलं माझ्यासाठीच वाचताय ती गाणी असं इतकं, म्हणजे ते मला आपलंच वाटलं ते. त्यामुळे मला ते खूपच आकाशवाणीबद्दल हे. आणि आवाजाचं तुम्ही म्हणाल तर सुधा नरवणे त्या रोज सकाळी सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, हे ते रोज यायचं सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, तर ते त्यांचा आवाज ऐकून ऐकून माझ्या मनात एक सुधा नरवणे मॅडमची एक प्रतिमा तयार झाली होती. आपण आवाजावरनं कितीतरी वेळा व्हिज्युअलाइज करतो. आणि त्याच्यानंतर एकदा कधीतरी वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला होता, नरवणे मॅडमनीच लेख लिहिला होता आणि तो ना खूप हास्यप्रधान लेख होता.
1: अच्छा.
2: आणि खूप छान होता लेख तो, म्हणजे वाचत वाचत मला खूप एन्जॉय केला. पण मग माझ्या मनामध्ये जी सुधा नरवणेचा आवाज ऐकून जी प्रतिमा तयार झाली होती तो लेख त्या प्रतिमेला मॅच नव्हता करत. की सुधा नरवणे या खूप सिरियस असतील अशा, म्हणजे ना नो नॉनसेन्स टाईप अशा असतील अशा, तर त्या इतका छान विनोदी लेख पण लिहू शकतील असं तेव्हा मला, शाळेतच होते मी 8वी 9वीत असेल तेव्हा मला हे रिअलायझेशन झालं की कितीतरी वेळा आपण जे मनात ठरवतो एखाद्याबद्दल समोरचं माणूस तसं असेलच असं नसतं. त्यामुळे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष भेटत नाही एखाद्या माणसाला, त्याच्याशी इंटरॅक्ट करत नाही, आपण मत नाही बनवायला पाहिजे त्या माणसाबरोबर. हे एक खूप मोठी शिकवण मला त्या एका छोट्याशा प्रसंगामुळे मिळाली. प्रथम दर्शनी आपण एखाद्याबद्दल एक मत तयार करतो, माणूस कदाचित तसं नसेलही तुम्हाला वाटतं तसं असेल, त्याच्याशी बोला, भेटा, इंटरॅक्ट करा आणि मग तुम्ही ठरवा. तर ते एक मोठा आय ओपनर होता मला त्या दिवशी. आणि त्याच्याबद्दल मी म्हणलेही माझ्या आईला की अगं आई, हे वाचून असं वाटत नाही ना की हा त्या सुधा नरवणे. तेव्हा तिने मला एक खूप महत्वाचं सांगितलं होतं, म्हणजे ती कॅज्युअली बोलून गेली पण ती म्हणली की कितीतरी वेळा ना आपल्या कामात

0: कामाचं स्वरूप जसं असतं तसं आपल्याला व्हायला लागतं.
1: हो,
0: तर त्या बातम्या देणार आहेत तिथे.
1: हो,
0: त्या हसत खेळत बातम्या देतील तर त्याचं कॉमेडी शो नाही घेत, त्या बातम्या देत आहेत. तर त्या बातम्यांमध्ये कितीतरी महत्वाच्या बातम्या असतील, अशावेळी त्यांना आपला आवाजाचा पोत राखून बोलायला लागतं. अशा खूप छोट्या छोट्या शिकवणी, न कळत जे आपण शिकतो ते बरंच आकाशवाणीमुळे आयुष्यामध्ये जे त्याला म्हणतात भर पडत गेली.
1: डॉक्टर विद्याताई, तुम्ही कथा ऐकल्या किंवा कविता ऐकल्या, तर या ऐकण्यातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडला, की तुम्ही लेखिका आहात त्याबद्दल सांगा.
2: आकाशवाणीचे कार्यक्रम म्हणजे लेखिका आहे आणि थोडीशी मी वैचारिक लेखनाकडेच वळलेली आहे. पण हे जे मी मगाशी म्हटलं की टेकाडे भाऊजी किंवा या श्रुतिकात, कारण त्या आमच्याकडे रोज रात्री लावल्या जायच्या आणि त्या कार्यक्रमांमधून नक्कीच काहीतरी विचार प्रवर्तक अशा गोष्टी असायच्या किंवा ह्याच्यावर आपण विचार. टेकाडे भाऊजी तर असं की तुमच्या आमच्या घरातले संवाद, मत होणारे वाद आणि त्यातून निघणारे काहीतरी मार्ग, याचं फार सुंदर दर्शन त्या ठिकाणी व्हायचं. दुसरी गोष्ट, शास्त्रीय मैफली आकाशवाणीवर झाली.
1: हो,
2: मोठे मोठे गायक आकाशवाणीवर आलेले आहेत, तेव्हा आकाशवाणीवर गाणं हा जसा त्या कलावंताचा सन्मान त्याला वाटतो, तसं श्रोत्यांना इतके मोठेले गायक त्या मैफिलींना प्रत्यक्ष जाऊन ऐकायला मिळत नाही, ते आपल्याला भीमसेन किंवा ह्या सगळ्यांचं ऐकायला आकाशवाणीमधून मिळालं हे आहे. माझ्या लहानपणीची गोष्ट म्हणजे गीतारामायण रोज लिहितायत, आठवड्या आठवड्याला ते म्हणजे सादर होतंय, हा एक अप्रतिम अनुभव आकाशवाणीचा आहे की गीतारामायण आणि एक अमोल ठेवा आकाशवाणीला मिळालेला आहे. आणि एकूण मराठी माणसासाठी तर हा फार मोठा सांस्कृतिक ठेवा, फडक्यांनी गाणं आणि त्यांनी लावलेल्या चाली आणि त्यातली काही माणिक प्रभूची वगैरे. पण
1: ज्याच्याकडे रेडिओ नसायचं ते दुसऱ्यांच्या
0: घरी जाऊन, हो,
1: आणि अक्षरशः ते कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी फुलांचा हार घातला जायचा, पूजा केली
0: जायची.
1: इतकं आकाशवाणीने आपल्याला दिलेलं आहे भरभरून, म्हणजे त्या कार्यक्रमातून आपल्याला खरं रामायण समोर दिसत
0: दिसत शब्दशः दिसत
1: शब्दशः दिसत होत,
0: फॅमिली मेंबर सारखं आधीपासूनच आकाशवाणी.
2: दुसरं म्हणजे क्रिकेटची मॅच, म्हणजे इतकं असायचं की लोक ती एकेका ठिकाणी बसून ऐकायचे. आमची शाळा पार्ले टिळक विद्यालय, तिथे मधली सुट्टी आपली अर्धा तासाची डबाखाईची सुट्टी असते, तर मॅच जेव्हा टेस्ट मॅच असायच्या आणि तो विजय मर्चंटचा आवाज,
1: हो,
2: आणि त्या मॅचेस आम्हाला शाळेत म्हणजे ध्वनिक्षेपकावरून त्या प्रसारित व्हायच्या आणि प्रत्येक वर्गामध्ये आम्हाला ती मॅच ऐकायला मिळायची. आता बघा, शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष तिथे काय चाललंय म्हणजे मैदानावर हे आखो देखा हाल पाहायला मिळणं, हे सगळं आकाशवाणीमुळे शक्य झालेलं
0: आहे.
2: किती जीवनाचे म्हणजे सांगावं तेवढं थोडं, आरोग्यविषयक तेथून येणाऱ्या त्यांच्याकडची माहिती, प्रत्येक आपल्या आयुष्याला स्पर्श करणारे सुख दुःख आणि त्याचबरोबर विज्ञान, आरोग्य, खेळ आणि मनोरंजन, हिंदी संगीत, मराठी गाणी, हे सगळ्याच बाजूनी आपल्या आयुष्याला आकाशवाणीने समृद्ध केलेलं आहे.
1: प्रियाताई, तुम्ही याबद्दल काय सांगाल? जसं विद्याताई म्हणाल्या की आकाशवाणीने तुमच्या जीवनावर काय प्रभाव पाडला,
0: आकाशवाणीमुळे डायरेक्टली मिळण्यापेक्षा मला नकळत बरेच माझ्यावरती त्याचा प्रभाव झालाय असं मला जाणवतं आता. म्हणजे कारण मी त्या हिशोबाने ऐकत नाही, म्हणजे अरे मला काही ह्याच्यातनं लिहायला मिळेल का असं म्हणून मी ऐकत नाही. मी ऐकत असते आणि त्याच्यातनं मग मला काहीतरी कुठेतरी सुचतं. खास करून जे आहे, रोज सकाळी एक चिंतन कार्यक्रम येतो 5 मिनिटाचा, म्हणजे त्याच्यामध्ये मोस्टली वैचारिक अशाच विषयावरती ते काही सांगत असतात. जसं संगीत सरिता आहे म्हटलं की गाण्यांचे, त्याच्यामध्ये आपल्याला कितीतरी त्यांचं बिहाइंड द सीन्स कसं त्यांचं आयुष्य होतं किंवा पब्लिक फिगर्सचं त्यांना किती स्ट्रगल ह्याच्याबद्दल खूप कळतं की आपल्याला दिसतंय ते फायनल पिक्चर आहे पण यासाठी त्यांनी किती श्रम घेतलेत ते आपल्याला त्याच्यातनं दिसतं. तर अशा काही काही गोष्टींमुळे प्रेरणा मिळत जाते. काही कुठेतरी एखादा विचार मनात रुजतो, त्याच्यावरनं काहीतरी कुठेतरी लिहायला सुचतं. संध्याकाळी जो ह्याचा कार्यक्रम लागतो, फौजी दोस्तों के लिए जो कार्यक्रम लागतो, तर त्याच्यामध्ये कितीतरी वेळा ते आपल्या सैनिकांबद्दल सांगत असतात. एखाद्या, खास करून रविवारी जो येतो विशेष जय मला, त्याच्यामध्ये एखाद्या सैनिकाच्या बद्दल ते सांगतात की ते मला जास्ती जवळचं वाटतं कारण माझा नवरा आर्मीमध्ये असल्यामुळे असेल कदाचित. पण त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांच्या शौर्यगाथा, मग त्याच्यामधनं असं कुठेतरी एक काहीतरी रुजतं की आपल्या देशासाठी लोक काय काय करतात, कुठल्या कुठल्या लेव्हलवर जाऊन करतात, ते कुठे ना कुठेतरी माझ्या लेखनामध्ये उतरतं. आणि जसं मी म्हटलं ते काही शब्द, जसं तो शाळेत असतानाचा अनुभव होता उन्नत कपाळाचा, तर असे काही काही काही आहेत गाण्यांचे रेफरन्सेस आहेत जे माझ्या लक्षात राहतात की अच्छा ह्या सिच्युएशनसाठी हे गाणं छान आहे तर मग ह्याच्यामधनं काही आपण घेऊ शकतो का असं बरंच मला नक्कीच त्याच्यातनं मदत होते अगदी डेफिनेटली.
1: पण आकाशवाणीच्या कार्यक्रमामुळे आपोआप तसं घडत जातो.
0: खरंय अगदी अगदी
2: डायरेक्ट उपदेश करत
1: नाही
0: म्हणून म्हणलं ना मुद्दाम लक्ष देऊन असं ठरवून काही ते मी अंगी बांधले असं नाही पण ते नकळत कानावर पडत राहिल्यामुळे कायम त्याच्या

0: तुला ऐकत राहिल्यामुळे ते विचार कुठेतरी सुरू होतात मनात, आणि मग त्याच्यामध्ये ते विचारांची एकदा ते सुरू झालं की ती चेन रिएक्शन सारखं मग ते कुठे ना कुठे आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम नक्की होतोच. म्हणजे तेवढं सजग किंवा सक्षम आपण असलो तर नक्कीच आपण ते ऍब्झॉर्ब करू शकतो.
1: कारण म्हणजे दर्जेदार कार्यक्रमाचं आयोजन
0: अगदी
1: आणि समाज अभिमुखता की समाजाला जे अपील होईल आणि त्यांना आवश्यक आहे असं देणं आणि तो उत्तमातलं उत्तम देणं.
2: आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या परिसंवादात डॉक्टर विद्याताई आणि प्रिया जोशीताई तुम्हा दोघींना जाता जाता हा एक प्रश्न विचारते की मोलाचा तुम्ही सल्ला काय द्याल की नवीन पिढीनं आकाशवाणीशी जोडलं जावं यासाठी त्यांनी काय करावं?
0: त्यांनी खरं म्हणजे त्यांनी काहीच करायला नको, त्यांनी नुसतं ऐकावं बस. कारण आता आकाशवाणी इतकं ऍक्सेसिबल झालंय, म्हणजे मोबाईलवर आहे, न्यूज ऑन एअर ऍप आहे, फेसबुकवरती आहे आकाशवाणी. तुम्ही सोशल मीडियामध्ये आजकाल तसंही मुलं सोशल मीडिया आजकालची जनरेशन सोशल मीडियावर जास्त आहे, त्यांनी सुद्धा तेवढंच केलं ना तर तेवढंही पुरेसं आहे. जर तुम्ही जेव्हा तुम्ही काही पाहता तेव्हा तुम्ही बाकी सगळी कामं सोडून फक्त ते करत असता. आकाशवाणीचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्ही तुमची कामं करत राहा आणि हे फक्त ऐकत राहा, तुम्ही तुमचं चालू ठेवा जे काही.
2: डॉक्टर विद्याताई आपलं
1: प्रिया जे म्हणाली ना की तुम्ही फक्त ऐका आणि आकाशवाणीचे कार्यक्रमात विविधता आहे तेव्हा आपण नवीन पिढीला हे सांगितलंही पाहिजे की किती वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आता आपण हा उपक्रम खूप चांगला घेतलाय, दर कार्यक्रमातून अनेक लोकांच्या आकाशवाणीच्या आठवणी येत आहेत, त्याच्यामधून आपल्याला कळतं की आकाशवाणीचे किती वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आणि नवीन पिढी एकदा ऐकायला लागली ना तर मी पाहिलंय म्हणजे खूप जणांचं की जसं जसं आपण हे न्यूज ऑन एअर सांगतोय तसं पुढची मुलं ऐकतायत ती गाणी. त्याच्यावरचं म्हणजे विविध भारती तर सारखी लावलेली असते, मराठी गाणी ज्यांची म्हणजे आपापली मातृभाषा त्या मातृभाषेतील गाणी लोक ऐकत असतात. कार्यक्रमही अगदी म्हणजे त्याबद्दल आकाशवाणीने काळजी करायचं कारणच नाहीये की तुम्हाला तरुण पिढीला एकदा ऐकलं की आकाशवाणी त्याला आपल्याशी जोडून ठेवते.
2: आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल आकाशवाणी मागे वळून बघताना या परिसंवादात डॉक्टर विद्याताई देवधर आणि प्रिया जोशी ताई वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणी स्टुडिओत येऊन खूप छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद ताई.
0: तुमचेही खूप खूप धन्यवाद.

आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल शृंखले अंतर्गत 6व्या भागात आकाशवाणी मागे वळून बघताना या विषयावर परिसंवाद आताच आपण ऐकलात. या परिसंवादात भाग घेतला होता डॉक्टर विद्या देवधर आणि प्रिया जोशी. या परिसंवादाचं संचालन मेघना ढवो यांचं होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 वाजून याच मीटर्सवर. तोपर्यंत मेघना ढवोचा नमस्कार.